0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

गुड मॉर्निंग, सुप्रभात, नमस्कार. आरजे अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज आहे 8 सप्टेंबर. तुम्ही ऐकताय ऑल इज वेल आरजे अदनान मॉर्निंग शो, फ्रेशनेस लाइव्ह रेडिओ कफ्लो ऑन एमजीएम 90.8 FM. तर 8 सप्टेंबरचं दिन विशेष काय हे आता आपण जाणून घेऊयात. तर इतिहासात 8 सप्टेंबरला 1831 विल्यम्स चौथा इंग्लंडच्या राजेपदी बसला होता. यानंतर 1857 ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह 18 क्रांतीवीरांना साताऱ्यातील गेंडामाळावर फाशी देण्यात आली. 1954 साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. 1962 स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जेरियाने नवीन संविधान अंगीकारले आणि 1966 स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू झाले. आणि 2000 सिगरेट, तंबाखू, दारू यांच्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत ना, त्या टीव्हीवर दाखवण्यासाठी बंदी घालणारा कायदा तयार करण्यात आला. आणि 2001 लेग स्पिनर सुभाष गुप्ते आणि कॅप्टन मनसूर अली खान उर्फ टायगर पतोडी यांची सीके नायडू या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. 2022 आजच्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 28 फूट उंच इंडिया गेट दिल्ली येथील पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. आणि यासोबतच आज जन्मदिवस आहे सिंगर आशा भोसले यांचा. 1933 त्यांचा जन्म झाला होता. भारतीय संगीत विश्वासात आशाताईंचं योगदान अनमोल आहे. त्यांच्या आवाजात गोडवा, खटाळपणा, शृंगार, करुणा, प्रत्येक भाव सहज व्यक्त होतो. 6 दशकांहून अधिक काळ त्यांनी विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आणि आपल्या मराठीत सुद्धा त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. तर आज आशा भोसले यांचा जन्मदिवस आहे. तर पुढील गाणी आपण आशा भोसले यांची ऐकूयात. तर हे होतं आजच्या दिवसाचं म्हणजे 8 सप्टेंबरचं दिनविशेष. अशात इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत राहा.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM।
2: लेट्स टॉक अबाउट फिजिओथेरपी। यू आर लिस्निंग MGM 90.8 FM। आज आहे फिजिओथेरपी डे, तर या निमित्ताने आता आपण एक नाटिका ऐकूया जी की

0: MGM फिजिओथेरपी डिपार्टमेंटचे विद्यार्थी आहेत, त्यांनी ती तयार केली आहे.
1: मी डॉक्टर विभूती तिवारी, तुमची होस्ट, सर्वांना जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. या वर्षीच्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एका तरुणाची गोष्ट, अशी गोष्ट जी आजच्या अनेक लोकांच्या आयुष्याशी जुळते. चला ऐकूया आजचं सवय उद्याचे आरोग्य. या गोष्टीमध्ये पात्र आहे पुढील प्रमाणे: पेशंटच्या भूमिकेत अमित, पत्नीच्या भूमिकेत नेहा, बहीणच्या भूमिकेत रोहिणी आणि फिजिओथेरपिस्टच्या भूमिकेत डॉक्टर ऋतुजा.
2: अमित, अमित उठ ना, सकाळचे 9 वाजले.
3: अग 5 मिनिटं झोपू दे ना ग.
2: काल पुन्हा 2 वाजेपर्यंत मोबाईलवर होतास ना.
3: हो ग, वेब सिरीज बघत होतो ग.
4: दादा उठ, चल मॉर्निंग वॉकला जाऊया.
3: नाही ग यार, मला झोप येते.
4: दादा दररोज हेच, ऑफिसमध्ये दिवसभर बसतोस, घरी येऊन मोबाईल, टीव्ही, शरीराची काही काळजी आहे की नाही?
3: अग बाई, मी अजून तरुण आहे ग, मला काहीही होणार नाही.
2: तुझं वजन वाढतंय, बीपी वाढतोय, झोप व्यवस्थित नाही, डॉक्टरांनीही सांगितलं होतं ना.
4: दादा एक्सरसाइज नाही, फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही, हेल्दी डाएट नाही, हे सगळे धोकादायक आहे.
3: अरे यार कटकट नका करू बरं तुम्ही, करतो ना उद्यापासून.
2: गेल्या कित्येक वर्षापासून म्हणतोय समित.
1: श्रोत्यांनो, अमित सारखे अनेक लोक उद्यापासून म्हणत राहतात, पण जास्त वेळ बसून राहण्याची सवय, लठ्ठपणा, अपुरी झोप आणि ताण यांचे परिणाम कधी कधी खूप गंभीर असू शकतात. काही महिन्यांनंतर.
2: अमित, अमित काय झालं? तुझा चेहरा का बाजूला वाकलाय, हात का हालत नाही तुझा? रोहिणी, रोहिणी लवकर ये.
4: अरे देवा, हे काय होतं तुला? चला चला हॉस्पिटलला जाऊया.
1: अमितला स्ट्रोक आला होता. स्ट्रोक म्हणजे मेंदूकडे जाणारा रक्त पुरवठा अचानक बंद होणे किंवा रक्तस्त्राव होणे. वेळेत उपचार मिळाले तर रुग्णाचे आयुष्य वाचू शकते. ICU मध्ये अमितची प्रकृती थोडी गंभीर होती, त्यामुळे त्याला काही दिवस ICU मध्ये ठेवण्यात आले. त्याला श्वास घेण्यासाठी मशीनची मदत घ्यावी लागली.
2: मॅडम, अमितला अजूनही श्वास घ्यायला त्रास होतोय आणि छातीत कफही खूप झालाय.
5: हो, जास्त वेळ बेडवर राहिल्यामुळे छातीत कफ साचू शकतो आणि त्यामुळेही त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. आपण त्याला योग्य पद्धतीने आधी बसू, छातीतील कफ बाहेर पाडायला मदत करू आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित बसून श्वास घ्यायला शिकू.
3: मॅडम, आता थोडं हलकं वाटतंय.
5: छान अमित, आता थोडं हळूहळू नाकाने श्वास घे, हां तोंडाद्वारे हळुवार सो.
3: असं बरोबर आहे मॅडम?
5: हो अगदी बरोबर, घाई अजिबात करू नकोस, हळूहळू श्वास घे आणि परत सो. हां
2: मॅडम, एवढं महत्त्वाचं आहे का?
5: हो, श्वास व्यवस्थित घेतल्यामुळे फुफ्फुसांमध्ये हवा चांगली पोहोचते आणि छातीतील कफ बाहेर पाडायला मदत होते.
1: काही दिवसांनी अमितची प्रकृती सुधारली, मशीनची गरज कमी झाली, पण आता त्याला स्वतःहून व्यवस्थित श्वास घेणे आणि हालचाल करणे शिकायचं होतं.
3: मॅडम, आता मला श्वास घेता येतोय, पण थोडं चाललं की दम लागतो.
5: ते ठीक आहे अमित, आपण घाई करणार नाही, आधी बेडवर हलकी व्यायाम करू, मग त्यानंतर सराव करू, नंतर उभं राहणं आणि मग हळूहळू चालण्याचा सराव करू.
4: म्हणजे एकदम जास्त व्यायाम नाही?
5: नाही नाही, थोडं थोडं करून शरीराची ताकद आणि श्वास घेण्याची क्षमता वाढवायची असते.
3: म्हणजे प्रत्येक दिवसाची थोडी मेहनत मला पुन्हा माझ्या जुन्या आयुष्यात घेऊन जाणार?
5: अगदी बरोबर अमित, हळूहळू केलेली मेहनत तर मोठा बदल घडवते.
2: मॅडम, अमित बरा होईल ना?
5: हो, योग्य उपचार आणि पुनर्वसनामुळे सुधारणा होऊ शकते.
3: मॅडम, मला पुन्हा चालता येईल का हो?
5: नक्कीच अमित, पण त्यासाठी तुला नियमित फिजिओथेरपी, संयम आणि मेहनत लागेल बर का?
4: फिजिओथेरपी मध्ये नेमकं काय कराल?
5: तर आम्ही स्ट्रोक नंतर योग्य स्थिती ठेवणे, हातपायांच्या हालचालीचे व्यायाम करणे, बेडवर हालचाल करण्याचे, बसताना आणि उभे राहताना शरीराचा तोल राखण्याचे, चालण्याचे आणि दैनंदिन कामे करण्याचे प्रशिक्षण देतो आणि त्याचबरोबर स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम पण करून घेतो. ह्यांच्या मदतीने रुग्णाला पुन्हा स्वावलंबी बनवतो.
2: म्हणजे फिजिओथेरपी फक्त व्यायाम नाही ना?
5: नाही नाही, फिजिओथेरपी म्हणजे हरवलेल्या हालचाली आणि आत्मविश्वास पुन्हा मिळवण्याचा प्रवास आहे.
6: काही आठवड्यानंतर.
7: वा अमित, आता तर छान चालतोस.
3: हो ग, सुरुवातीला बसणं सुद्धाही कठीण होतं, आज मी स्वतः चालू शकतो.
5: खरंच खूप मोठा बदल झाला आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, आता अजून आपल्याला भविष्यातील स्ट्रोक टाळण्यासाठी फिजिकल ऍक्टिव्हिटी वाढवावी लागेल.
3: मॅडम, आता मला समजलंय आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची किंमत किती मोठी असते.
6: जागरूकतेचा संदेश.
7: मित्रांनो, व्यायामासाठी वेळ काढा, नाहीतर एक दिवस आजार तुमच्यासाठी वेळ काढेल.
5: योग्य झोप घ्या, जंक फूड कमी करा आणि नियमित शरीराची काळजी घ्या. दररोज किमान 30 मिनिटे तरी शारीरिक सक्रिय राहा. नियमित फिजिकल ऍक्टिव्हिटीमुळे स्ट्रोकचा धोका कमी होतो, हृदय व फुफ्फुसे निरोगी राहतात, वजन नियंत्रणात राहते, मानसिक आरोग्य सुधारते, बीपी आणि डायबिटीज नियंत्रित राहतात आणि आपले जीवनमान चांगले राहते.
3: मॅडम खूप खूप धन्यवाद. जर मी हे आधी समजलो असतो ना, तर कदाचित मला स्ट्रोकचा सामना करावाच लागला नसता.
6: मित्रांनो, स्ट्रोक नंतर फिजिओथेरपी आयुष्य बदलू शकते, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्ट्रोक होण्यापूर्वीच योग्य जीवनशैली स्वीकारणे.
5: एक्सरसाइज इज मेडिसिन. आजचा छोटासा बदल उद्याचं आयुष्य वाचवू शकतो.
3: मीही बदललो, तुम्हीही आजपासून सुरुवात करा.
6: हालचाल हीच औषध आहे. फिजिओथेरपी सोबत निरोगी आयुष्याकडे वाटचाल करूया. जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: तर आजची सवय उद्याचं आरोग्य ही नाटिका आता आपण ऐकली. आय होप की तुम्हाला ही नाटिका नक्कीच आवडली असेल. स्टे ट्यून्ड ऑन MGM 90.8 FM.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: MGM 90.8 FM साथ है तो बात है।
1: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची। 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, बुदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे। तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा। कॉल करा 9972 6504228668 किंवा 9860220303। संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल। तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची

अजूनही नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970242355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.
2: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तक दानाकडे, पुस्तक दानातून ज्ञान दानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

हॅलो नमस्कार, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे RJ भूषण। मित्रांनो, दिवसभर काम, कॉलेज, ट्रॅफिक, कॉल्स, मेसेजेस आणि आता घड्याळात वाजून गेलेले 5 म्हणजे ऑफिशियली आता थोडं रिलॅक्स करूया, कारण की शो सुरू आहे RJ भूषण सोबत। तुम्ही घरी निघाला असाल, गाडीमध्ये असाल, चहाचा कप हातात घेऊन बसला असाल किंवा अजूनही कामाच्या मोडमध्ये असाल, काही असो, पुढचे 2 तास तुमची कंपनी माझ्यासोबत। मित्रांनो, दिवस कितीही बिझी असला तरी स्वतःसाठी थोडा वेळ काढणं ही लक्झरी नाही, ही गरज आहे। म्हणूनच कामाचा स्ट्रेस थोडासा बाजूला ठेवा, व्हॉल्यूम थोडासा कम्फर्टेबल ठेवा, कारण की पुढच्या 2 तासाची रेडिओ राईड सुरू झाली विथ RJ भूषण ओनली ऑन MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, नारळ म्हटलं की तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं? नारळ पाणी, खोबरं, नारळाची वडी, की आता नारळ कोण फोडणार? कारण नारळ हा आपल्या किचन मधला असला मेंबर आहे ज्याचं काम फक्त एक नाही. मित्रांनो, आज आहे 2 सप्टेंबर, वर्ल्ड कोकोनट डे. जगभरात नारळाच्या विविध उपयोगांबद्दल आणि कोकोनट इंडस्ट्रीबद्दल अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा दिवस ऑब्झर्व केला जातो. नारळाचं पाणी, खोबरं, नारळाचं दूध, तेल, अगदी पूजा असो किंवा स्वयंपाक, नारळ आपल्याकडे लिटरली मल्टीटास्किंग करतो. म्हणूनच आज घरी नारळ दिसला तर त्याला साधा नारळ म्हणून इग्नोर करू नका. हा आपल्या किचनचा ओरिजिनल ऑलराऊंडर आहे. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761200.
3: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
4: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, पोस्टर होमियोपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
5: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
3: Admission contact 9371714265 or visit www.mgmu.ac.in.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM साथ हे तो बात है, मी आहे RJ भूषण. मित्रांनो, सध्या सुरू आहे नॅशनल न्यूट्रिशन वीक 1 ते 7 सप्टेंबर. आणि न्यूट्रिशन म्हटलं की आपल्याला लगेच वाटतं डायट, कॅलरीज, प्रोटीन, फॅन्सी फूड. पण हेल्दी इटिंग यापेक्षा खूप सिंपल आहे. आपल्या रोजच्या जेवणात व्हरायटी आहे का, फळभाज्या आहेत का, पुरेसे पाणी पितोय का, आणि सगळ्यात महत्वाचं, जेवण स्किप करून नंतर एकदम भरपूर खाण्याची सवय तर नाही ना. हेल्दी राहण्यासाठी प्रत्येक गोष्ट एक्सपेन्सिव्ह किंवा कॉम्प्लिकेटेड असणे गरजेचे नाही आहे. आपल्या घरचं साधं बॅलन्स जेवण आणि थोडी कन्सिस्टन्सी अनेकदा एवढंच पुरेसं असतं. म्हणूनच आजची न्यूट्रिशन टिप एकदम सिंपल. डाएट सुरू करण्याआधी प्लेटकडे बघा आणि त्यात बॅलन्स आणा. मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
2: डॉक्टर अमोल पात्रिकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
1: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
2: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.
3: Wondering what's next?
4: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
3: where innovation meets excellence. Admissions are open
4: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
3: across diverse fields from engineering and AI to law.
4: Apply now at www.mgmu.ac.in
3: or call 9067612000.

0: वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, आपण थोडस हिस्ट्री रिवाइंड करूया. आजच्या तारखेला म्हणजे 2 सप्टेंबर 1946 रोजी भारताच्या इंटरिम गव्हर्नमेंटने शपथ घेतली. या सरकारमध्ये जवाहरलाल नेहरू व्हाईस प्रेसिडेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होते आणि सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासह इतर भारतीय नेत्यांनी महत्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. स्वातंत्र्य मिळण्याच्या जवळपास 1 वर्ष आधीचा हा काळ होता. म्हणजे ब्रिटिश रूल संपण्याच्या दिशेने भारताची वाटचाल आता अगदी निर्णायक टप्प्यात पोहोचली होती. इतिहासातल्या काही डेट्स फक्त कॅलेंडरवर नसतात, त्या देशाच्या प्रवासातले टर्निंग पॉईंट्स असतात आणि 2 सप्टेंबर 1946 हा त्यांच्यापैकीच एक. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है.
1: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे RJ भूषण। मित्रांनो, तुम्हाला आता एक अशी हिस्टॉरिकल घटना सांगतो की जी ऐकताना सुरुवातीला अगदी छोट्या गोष्टीसारखी वाटते, पण पुढे तिचं रूप भयंकर मोठं झालं। 2 सप्टेंबर 1666 लंडनमध्ये ग्रेट फायर ऑफ लंडन सुरू झाली। एका बेकरीमधून लागलेली आग पुढचे अनेक दिवस पसरत गेले आणि लंडनच्या मोठ्या भागाला त्याचा फटका बसला। म्हणजे आज आपण जे म्हणतो ना, एक छोटीशी चूक पुढे मोठी प्रॉब्लेम बनू शकते, त्याचं हे एक हिस्टॉरिकल एक्झाम्पल। आणि हो, आजच्या काळात बेकरीमध्ये आग लागली तर फायर ब्रिगेड येते, पण 1666 लंडनकडे आजसारखी मॉडर्न फायर फायटिंग व्यवस्थाच नव्हती। इतिहास म्हणजे फक्त राजे महाराजे नाहीत, कधी कधी एक बेकरी सुद्धा इतिहास बदलून जाते। मी आहे RJ भूषण, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आपण दिवसभर व्हॉट्सअपवर किती मेसेज रिसीव करतो याचा हिशोब केला तर फोनपेक्षा आपल्या पेशन्सची स्टोरेज आधी फुल होईल। पण एक सिंपल हॅबिट ठेवा, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, फोटो किंवा इन्फॉर्मेशन कुठे सेव्ह केली आहे याकडे लक्ष द्या। विशेष म्हणजे आधार, पॅन, बँक रिलेटेड डॉक्युमेंट किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन कुठल्याही रँडम व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू नका। आजकाल स्कॅम करणाऱ्यांना तुमच्याकडून मोठी माहिती मिळण्याची गरज नसते, छोटे छोटे डिटेल्स जोडूनही ते प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात। म्हणून टेक्नॉलॉजी वापरताना एक रूल लक्षात ठेवा, क्लिक करण्याआधी विचार आणि फॉरवर्ड करण्याआधी व्हेरीफाय। टेक्नॉलॉजी स्मार्ट आहेच, पण यूजर त्याहूनही स्मार्ट असायला हवा। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ हेतु बात हे. मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये सध्या ऍक्शन आणि बिग स्क्रीन एंटरटेनमेंटची चांगलीच चर्चा सुरू आहे आणि त्यात अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांचा हैवान याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण की नुकताच या चित्रपटाचा एक युनिक ऑडिओ प्रोमो देखील समोर आलाय. पण बॉलिवूडची मजा फक्त रिलीज डेट्स आणि बॉक्स ऑफिस नंबर्स मध्ये नाही. काही मूवीज आपल्याला एंटरटेन करतात, काही कॅरेक्टर्स लक्षात राहतात आणि काही डायलॉग्स तर वर्षानुवर्ष आपल्या रोजच्या बोलण्यात येतात. म्हणून आजचा बॉलिवूड क्वेश्चन तुमच्यासाठी, तुमच्या आवडत्या मूवीमधला असा कोणता डायलॉग आहे जो तुम्ही अजूनही रोजच्या लाईफमध्ये वापरता? मला व्हॉट्सअप करून सांगा. त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080, किंवा तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता. त्यासाठीचा इंस्टाग्राम आयडी आहे rj_bhushan.pawar. मी आहे आर जे भूषण. ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। शो सुरू होता विल आर जे भूषण। मित्रांनो, बघता बघता शोचा सुंदर प्रवास संपत आलाय, तर आजच्या शोचा हा सुंदर प्रवास तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा 9359320080 या व्हॉट्सअप नंबरवरती, किंवा इंस्टाग्रामवरती DM करा RJ_भूषण.पवार या माझ्या इंस्टाग्राम आय डी वरती। प्लस मला इंस्टाग्रामला फॉलो सुद्धा करायला विसरू नका। मी जातोय पण तुम्ही जाऊ नका, ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: मम्मीला म्हणू नका हा झमेला, तुझं माझं डझंट मॅटर, व्हॉट मॅटर्स काय वाटेल मम्मीला.
1: मम्मा मम्मी चहा पाढा झाला झाला जीव वेडा, सात जन्माच्या या गाठीत खरं सांग कोणासाठी. कमा

0: तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.
1: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: MGM 90.8 FM साथ है तो बात है।
1: ही तर फक्त तुझा आणि माझ्या क्षणांची कहाणी, तुझ्या माझ्यातले क्षण, तीच तर आयुष्याची

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू

तुमच्या कपाटात वाचून झालेली पुस्तकं तशीच पडून आहेत का? मग आता वेळ आली आहे त्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची. 11 सप्टेंबर आचार्य विनोबा भावे यांच्या जयंती निमित्त MGM युनिव्हर्सिटी घेऊन आली आहे एक अनोखी चळवळ, भूदानातून पुस्तकदानाकडे, पुस्तकदानातून ज्ञानदानाकडे. तुमच्याकडची साहित्य, विज्ञान, इतिहास किंवा स्पर्धा परीक्षेची जुनी नवीन पुस्तकं दान करा आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा नवा प्रकाश आणा. कॉल करा 9970442355 9372650422 8668402680 किंवा 9860220303. संपर्क साधल्यानंतर विद्यापीठाची टीम आपल्या ठिकाणी येऊन पुस्तकांचं संकलन करेल. तर वेळ आली आहे तुमच्या जुन्या पुस्तकांना नवीन आयुष्य देण्याची.

0: बिझनेसची सुरुवात झालीये, पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.